दुर्योधनानां पूर्वकल्पे ब्रह्मणा विरजानदी स्नानेन तिक्तलिङ्गानां तथा विनिष्टावशिष्टेष्टावेद प्रारब्धकर्मणां प्रलयकाले भगवदुदरेव सदाम् आनन्दमात्रवपुषाम् तदनुभवरहितानाम् स्वस्वायोग्य भगवद्रूप विशेषध्यानरतानाम् सृष्टिकाले भगवदाज्ञया भगवद्दुराद्बहिर्निर्गतानाम् श्रीश्वेतद्वीपदर्शनम् निमित्तीकृत्य प्रदानावरणभूत स्वेच्छाप्रसरणेन स्वस्वायोग्यानन्दाविर्भावलक्षण मुक्तिप्रदान प्रयोजनक मायावति श्री वासुदेवात्मक लक्ष्म्यात्मक प्रलयाद्यस्त श्री वटपत्रशेषदायशेष जगदुदराशेष मुक्तनाभिदेशोर्धभाग कुक्षाख्यदेश त्रिविधाशेष संसारिनाभिदेशाखिल तमत्पतितनाभ्यदो भागदेश श्रीभूम्यालिङ्गित कालादिज्येष्ठकपरमान्माद्यशेष कालावयव सृष्ट्यादिकर्तृशेष नामक परमपुरुष नामक श्रीचतुर्मुख मुख्य प्राणोपासित चरणानिरुद्धादि चतुरूपात्मक गायत्री नामक सवितुर्नामक रूप विशेषात्मक व्याप्तरूप बृहत्शरीर शून्याविध कालाविध केवलाविध ब्रह्माविदानन्दाविध रूप विशेषात्मक निरूपचरित मूलरूप निरूपचरित व्याप्ता प्रतिबद्ध अनन्तदेजपुञ्ज तादृशरमायुक्तरूप विशेषात्मक गायत्रीभूतवाग् पृथिवीशरीर हृदयभेदेन षड्विध गायत्री नामक लोकवेद समीर समान्तर्गत प्रणमाचतुर्य पादोपेद गायत्रीपादचतुष्टय प्रतिपाद्य वैकुण्ठस्थिता अनन्तावनस्थिता स्वेतद्वीपस्थिता सर्वजीवस्थितरूपभेदेन चतुरूपात्मक निरूपचरित सर्ववावर्त प्रतिपादक श्रीदेव्या निर्मारूपास्तक अभिमन्यमानचक्रशङ्खवराभयुक्त हस्तचतुष्टयोपेद प्रदीपवर्ण सर्वावरणभूषित विश्वादिभगवद्रूपास्तक प्रतिपादक अकाराद्यष्टाक्षरात्मक श्रीमत्प्रणवाद्यष्टमहामन्त्र प्रतिपाद्य अष्टरूपात्मक मन्त्राध्यायोक्त भूवराहाद्यशेषवैष्णवमन्त्र प्रतिपाद्य भूवराहाद्यशेषरूप विशेषात्मक रमादिमन्त्र प्रतिपाद्य रमादिनिष्ठ रमादिनियामकरूप विशेषात्मक श्रीलक्ष्मी नृसिंहात्मक परमदयालो क्षमा समुद्र भक्तवत्सल भक्तापराधसहिष्णो देशकालाधिपते देहेन्द्रियाधिपते सूर्यवंशध्वज रघुकुलतिलकलक्ष्मणभरतशत्रुघ्नग्रज श्रीमद्धनुमदुपासितचरणसीतापते श्रीरामचन्द्र त्वदाज्ञया त्वत्प्रसादात् त्वत्प्रेरणया त्वत्प्रीत्यर्थम् त्वाम् उद्दिश्य त्वाम् अनुस्मरन्नेव त्वदाज्ञया नियतेन मन्नियामकेन सत्ताप्रदवायुनामक चेष्टाप्रदप्राणनामक धारणाप्रदधर्मनामक मुक्तिप्रदमुक्तिनामक रूपविशेषैः मद्रुतिस्थितेन परमदयालुना क्षमासमुद्रेण भक्तवत्सलेन भक्तापराधसहिष्णुना सर्वस्वामिना सर्वप्रेरकेण सर्वदात्विकदेवताप्रेरकेण सर्वदात्विकासुरभञ्जकेन तथा तत्प्रेरणाप्रयुक्तदुर्मतिभञ्जकेन अत एव प्रभञ्जनशब्दमात्रेण प्रतिदिनम् प्रतिक्षणम् बुद्धियोगकेन सर्वकर्मकर्त्रा सर्वकर्मकारयित्रा सर्वकर्मस्वामिना सर्वकर्मसमर्पकेण सर्वकर्मफलभोक्त्रा सर्वकर्मफलभोजयित्रा सर्वकर्मप्रेरकेण सर्वकर्मोद्बोधकेन सर्वकर्मशुद्धिप्रदेन सर्वकर्मसिद्धिप्रदेन सर्वकर्मनिष्ठेन सर्वकर्मसाक्षिणा सर्वकर्मनिष्ठभगवद्रूपोपासकेन अत एवाशेषजीवनिस्सङ्ख्यानादिकालीन धर्माधर्मद्रष्टु स्वेच्छयोद्बोधकेन तद्वादिककपिलोपासकेन रमाव्यतिरिक्तपूर्वप्रसिद्धव्यतिरिक्तानन्दवेद प्रतिपाद्यमुख्यतमेन
അനന്തഗുണ പരിപൂർണേന സർവദോഷദൂരേണ ത്വച്ചിത്താഭിജ്ഞേന ത്വച്ചിത്താനുദാരചിത്തേന ത്വത്പരമാനുഗ്രഹപാത്രഭൂതേന മദ്യോഗ്യതാദ്യവിജ്ഞേന ശ്രീഭാരതീരമണേന രുദ്രാദ്യശേഷതാത്വികദേവതോപാസിതകരണേന മമ സർവാസ്വസ്ഥാസു ചിത്രതാ വിചിത്രതാ തദുപാസകേന ശ്രീമുഖ്യപ്രാണേന പ്രേരിതസൻ തത്സംസ്കൃതിപൂർവകം സേനാസമുത്ഥായ അദ്യതനം സുവർണാശ്രമോചിതം ദേശകാലാവസ്ഥോചിതം നിത്യനൈമിത്തിക കാമ്യഭേദേന ത്രിവിധം തത്പൂജാത്മകം കർമ്മ യഥാശക്തി യഥാജ്ഞപ്തി യഥാവൈഭവം കരിഷ്യേ മദാജ്ഞാകാരിഭിഃ വിദ്യാസംബന്ധിഭിഃ ദേഹസംബന്ധിഭിശ്ച തദീയൈഃ അശേഷേർജനൈഃ തത്സർവകർമ്മകർത്തൃത്വ കാരോക്തൃത്വാത് അനുസന്ധാനപൂർവകം കാരയിഷ്യേ ച ഇതി ശ്രീരാഘവേന്ദ്രാഖ്യേ ഇതിനാകൃതമഞ്ജത പ്രാതസങ്കൽപഗദ്യം സ്യാത് പ്രീത്തേർമാധവമദ്വയോ ഇതി ശ്രീരാഘവേന്ദ്രേതി ശിരോമണിഭിഃ വിരചിതം പ്രാതസങ്കൽപഗദ്യം സമ്പൂർണം.